0: तत्सत् संध्या
1: संध्या
0: संध्या मीन्स
1: संध्या znamená
0: the jointing
1: spojenie
0: the day with the sun
1: dňa so slnkom
0: and night of the night light.